शांदव नमो सूर सूर्य नमो चंद्र चंद्रे नमो राजराजे नमो नरेंद्रे नमो अंधकारे नमो ते तेजे नमो बृंदा बृंदे नमो बीज बीजे नमो रासंताम संशांत रूपे नमो परम तत्तंगा तत्तंग स्वरूपे नमो जो जुगे नमो ज्ञान ज्ञाने नमो मंत्र मंत्रे नमो ध्यान ध्याने नमो ज्योति ज्योति नमो ज्ञान ज्ञाने नमो पूज पूजे नमो